नमस्ते, ये आकाशवाणी आहे. हाणे ते ममता खुबचंदाणी खां देश ऐं विदेश जा समाचार ॿुधंदा. सभ खां पहिरियों मुख्य समाचार.

0: Alles wird super. Das ist der Telemetrie.
1: यह है भारत भारतीय देश की सुरीली धड़कन।